हाजिया समन तालिब उल मौला जी शायरी बेहतरीन तमाम सुहिणी आवाज़ अरुणा लैला पसंद आयो हूंदो सारी आहे तव्हांजो असांजो साथ यारहें बजे ॻाल्हियूं